0: इथे शिर्क किंवा व्याकरण बाळी प्रचार व्याकरण फुलावून होती आज्ञापदा शिकवलं पाबने स्थान लोकात मला हा व्याकरण शैली खाण माय सुखाने दूर करणे फत खाल पाजलाच करणे पुलन फल किंवा फत जाई बाबा जी गगट बैठे बक्कू वाहे भूमिका खुलसा
1: You are listening to SeekNet Radio, broadcasting live Gurbani 24 hours a day, around the world.